भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 241 दशक 19 समास 5 देह मान्य निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ मातीचे देव धोंडाचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काश्याचे देव पितळेचे देव गंधाच्या लेपन काढलेले चित्रलेप रुईच्या लाकडाचे देव पोवळ्याचे देव बाण तांदळे नर्मदे शालिग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत मणी तांब्याची नाणी सुवर्णाची नाणी यांचे कोणी कोणी देवाच्या पूजेमध्ये पूजन करतात. चक्रांकित देव चक्रतीर्थ उपासनेचे भेद उदंड आहेत ते किती विशेष करायचे. आपापल्या आवडीचा वेद लोक घेतात पण ते सगळ्यांचं कारण असलेला एकोहम असे तत्व हीच मूळ माया. त्या स्मरणाचे अंश म्हणजे ही नाना देवते आहेत. मुळातच द्रष्टा देव एक आहे त्याचेच अनेक झालेले आहेत हे नीट समजून घेतलं विचाराने पाहिलं तर मग लक्षात येतं. देह नसेल तर भक्ती होत नाही देह नसेल तर देव पावत नाही म्हणून भजनाचं मूळ देहच आहे. देहामुळे भजन करता आलं देह नसता तर भजन कसं करता आलं असतं म्हणून भजनाचा उपाय देहात्मयोगामुळे आहे. देह नसताना देवाचं भजन कसं केलं जाईल देह नसताना देवाची पूजा कशी करता येईल देह नसताना महोत्सव कसा करता येईल पानं फुलं गंध तांबूल धूप दीप नाना भजनं कसं केले जातील देवाचं तीर्थ कसं घ्यायचं देवाला गंध कुठे लावायचं मंत्रपुष्प कुठे व्हायचं म्हणून देहाशिवाय सगळं अडतं सगळं साकडं पडतं देहामुळे सगळं भजन घडतं. देवदेवता भूतदेवता हे हे मूळ मायेचं ईश्वराचं सामर्थ्य तिथे आहे. योग्यतेनुरूप नाना देवतांचं भजन करीत जावं. नाना देवांचं भजन केलं तर ते मूळ पुरुषापर्यंत पोहोचेल त्यामुळे सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे. मायावल्ली फफावली देहरूपी नाना फुलांना लगडली मुळीची जाणीव ही आहे ती फळांमध्ये आली म्हणून त्याचा कंटाळा करू नये. जे पाहायचं तेच पाहावं अनुभव आल्यानं समाधानाने राहावं. प्राणी संसार सोडून देतात देवाला शोधत फिरतात नाना उपाय करतात अंदाज बांधतात तर्क करतात. लोकांची रूढी पाहिल्यावर लोक देवाची पूजा करतात किंवा क्षेत्रातील देव पाहतात त्यांचाही निर्धार करतात पण ते सगळं होऊन गेलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे विशेष आहेत मात्र गुणातीत जगदीश आहे तो पाहिला पाहिजे. देवाला कोणताही ठावा ठिकाणा नाही म्हणून त्याचं भजनही करता येत नाही असं समजाल तर घोटाळ्यात पडाल. देवाचं दर्शन नसेल तर पावन कसं होता येईल. सर्व साधूजन धन्य आहेत ते सगळं जाणतात. भूमंडळावर नाना देव आहेत त्याच्यातून मार्ग निघत नाही. मुख्य देव हा काहीच केल्या समजत नाही. ब्रह्मास्तव सारं विश्व वेगळं करावं आणि मग त्या देवाला पाहावं तरच काहीतरी गुप्त गुह्य आहे ते लक्षात येईल. ते दिसत नाही आणि भासत नाही कल्पांत झाला तरी देखील नष्ट होत नाही. सुकृत नसेल तर त्यावर विश्वास बसत नाही. त्याची उदंड कल्पना केली जाते उदंड वासनेची इच्छा होते मनामध्ये नाना तरंग उदय पावतात म्हणून कल्पनारहित तीच वस्तू शाश्वत आहे. तिला अंत नाही म्हणून तिला अनंत असे म्हणतात. हे ज्ञानदृष्टीने पाहावं पाहून तिथेच राहावं मीपणाचा त्याग करून निज ध्यासात तद्रूप व्हावं. नाना लीला नाना लाघव ते काय जाणतील बापडेजी. संत संघामुळे अनुभवाची स्थिती बाणवता येईल अशी सूक्ष्म स्थिती गती आहे ती समजली तर अधोगती टळेल. सद्गुरुमुळे सद्गती तात्काळ मिळते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह मान्य निरूपण नाम समास पंचम समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग. द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झाले, एकापासून दोन झाले, आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आलं. मायेमध्ये सापडलं नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली, तिला कल्पनेनंच मारावी, एकच करावं. अद्वैतात जे राहिलं त्यांच्या नादी आपण राहावं. भगवंताचे होण्याकरता ज्यानं मी वेगळा झालो ते सोडावं, ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावं. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो त्याला माया नाही वाटत. मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावं म्हणजे माया बाधत नाही. भगवंताचं नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखं बदलतं. प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे. जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच आहे. भगवंताच्या नामामध्ये मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे, आणि म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान आहे, आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देतं तेच शास्त्र खरं आहे, आणि ज्यानं शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म आहे. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच. जो दुसऱ्याच्या हिताकडं न पाहता आपल्या हिताकडंच पाहतो तो स्वार्थीच आहे. सुख व्हावं ही मनुष्याला इच्छा असल्यामुळं अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते. या तळमळीमुळं जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात, पण या सुधारणा जितक्या जास्त होतात तितकं मनुष्याला दुःख जास्तच होतं. जी विद्या केवळ नोकरीचं साधन आहे ते अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी, ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे, आणि म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये. एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठं सुख समाधान आणि आनंद आहे का? पण तो संशय काही बरोबर नाही, कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचं नावच कसं निघेल? असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते. यावरून असं स्पष्ट दिसतं की आधी समाधान असलंच पाहिजे. दिवाळीमध्ये सुखाचं जे असेल ते आज करतो, आणि दुःखाचं जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसून सुद्धा आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजी विरहित घालवतो. उद्या पुन्हा काळजी आहेच, पण जो भगवंताचं स्मरण ठेवेल त्याला काळजी केव्हाच नसते. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे. दर गुरुवारी आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो, आणि मुळातच विनोबामुळे त्यांच्यात काय बदल झाले हे सुद्धा जाणून घेतो. विनोबा हे ऍप संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी गेल्या 2 वर्षापासून कार्यरत ठेवलेलं आहे, ज्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषद शिक्षकांनी एका छताखाली यावं हा त्यामागचा हेतू आहे. आणि प्रत्येकच शिक्षक आपापल्या शाळेवर जे काही स्तुत्य उपक्रम राबवतात, ज्या काही ऍक्टिव्हिटीज घेतात, त्याचं एकत्रितरित्या संकलन ह्या विनोबा ऍप वरती केलं जातं. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी हा उपक्रम अतिशय छान पद्धतीने सातत्याने सुरू आहे, आणि ह्यामुळेच शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांची देवाणघेवाण होत असते. आणि ज्या ज्या शिक्षकांचे उपक्रम एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, काहीतरी खास आहेत, त्यांना पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड दिला जातो. तर अशाच शिक्षिका आज तर त्यांची सगळ्यात आधी मी ओळख करून देते. आज आपल्याकडे आलेले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धरणगाव खडक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या ठिकाणाहून श्रीमती छाया नेहरे मॅडम. तर सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार मॅडम.
0: अतिशय मनपूर्वक स्वागत, आणि खूप छान वाटलं आज तुम्हाला भेटून. तुम्हाला कसं वाटतंय?
1: खूप छान वाटतंय मला.
0: तर 21 वर्षाचा आपला अनुभव आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच की शिक्षिकाच व्हावं असं का वाटलं?
1: माझे वडील यांचं स्वप्न होतं की त्यांना शिक्षक व्हायचं होतं, परंतु काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना शिक्षक होता आलं नाही. आणि म्हणून मी ठरवलं की वडिलांना होता आलं नाही, पण मी मोठे झाली की मी शिक्षिकाच होईल, आणि म्हणून मी वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षिका झाली.
0: क्या बात आहे, किती छान. आणि किती सालात आपण डीएड ची पदवी घेतली?
1: 2002.
0: बर, मग पहिली शाळा कुठली मिळाली?
1: माझी पहिली शाळा पिंपळस रामाची, तालुका निफाड. म्हणजे माझं जन्म गावच माझी कर्मभूमी ठरली.
0: अरे वा.
1: आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी आता पहिली ते 7वीपर्यंतचं शिक्षण घेतलं, आणि त्याच शाळेत माझी नोकरीची सुरुवात झाली. माझे मला शिकवणारे जे शिक्षक होते ते गुरु, तेच पुढे माझे स्टाफ मेंबर झाले, आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजते.
0: खरंच खूप छान आहे, म्हणजे आपण ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत आपल्याला शिक्षण सेवा देता येणं ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे, आणि प्रत्येकालाच अशी संधी मिळत नाही, आणि तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात आज म्हणायला काही हरकत नाही. बरं, मग त्या शाळेवर किती वर्ष होतात?
1: मी त्या शाळेवर साधारण 10 वर्ष.
0: बर, आणि कसा होता अनुभव तिथला?
1: खूप छान, म्हणजे आमची शाळा पहिली ते 7वीपर्यंत, आणि स्टाफ पण आम्ही 10 शिक्षक होतो, पण एकदम सपोर्टिव्ह स्टाफ होता, आणि त्यामुळे काम करण्यामध्ये एकदम उत्साह जोमाने तिथे मी काम केलेलं आहे, आणि खूपच म्हणजे अविस्मरणीय अशी शाळा माझ्यासाठी आहे माझी पहिली शाळा पिंपळस रामाची.
0: बरं, त्याच्यानंतर मग आपली कुठे बदली झाली?
1: माझी त्यानंतर रवळस पिंपरी, तिथून जवळच 3 किलोमीटर आहेत, तिथे माझी बदली झाली. तिथे मी 6 वर्ष काम केलं. तिथे पण खूप, अजून पण तिथे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालकांचे अजून पण फोन येतात, मॅडम भविष्यात जर तुम्हाला बदली करायची असेल तर पुन्हा पिंपरीला या असं ते आवर्जून सांगतात, आणि त्यामुळे पुन्हा आपल्याला इन्स्पायर याने मी होते की आपण जे काम केलेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्याची पावती मिळते.
0: वा, खरंच आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना कायमच शिक्षकांबद्दल आदर असतो, आणि तो अशा पद्धतीने ज्या वेळेला व्यक्त होतो तेव्हा आपल्यालाही थोडासा हुरूप येतो की माझे विद्यार्थी मला अजूनही लक्षात ठेवतात. क्या बात आहे. मग आता ही जी शाळा आहे ही कितवी शाळा आहे तुमची?
1: माझी ही 3री शाळा.
0: बरं, आणि कशी आहे विद्यार्थी संख्या, पटसंख्या?
1: पटसंख्या तेथे आता सध्या 177 मुलं मुली आहेत, आणि ही आता पहिली ते 7वीपर्यंतची शाळा आहे ती. आणि माझ्याकडे जो वर्ग आहेत पहिलीचा, पहिलीचे माझे मुलं मुली मिळून 27 पट आहे माझ्याकडे.
0: बरं, मग अगदीच पहिलीचे म्हटल्यावर अगदीच छोटी मुलं आहेत,
1: खूप.
0: त्यांना सांभाळताना कधी तारेवरची कसरत होते?
1: खूप. नवीन 6 महिने मला तर इतकं म्हणजे एकदम तारेवरची कसरत करावी लागायची की त्यांना म्हणजे असं रागवता येत नाही. एकदम निरागस असतात ते, आणि त्यांचे ते बोबडे बोबडे बोल, मॅडम हे करू का, मॅडम ते करू का. तर त्यात एकदम छान वाटतं आणि आनंद वाटतो काम करण्यामध्ये.
0: क्या बात आहे, खूप छान. आणि तुमची आणि विनोबाची ओळख कधी झाली?
1: माझी आणि विनोबाची ओळख मागच्या वर्षी झाली. आमच्या केंद्रातीलच शिक्षिका गांगोडे मॅडम यांनी केंद्रस्तरीय प्रशिक्षण केंद्र प्रमुखांनी आयोजित केलं, आणि त्या प्रशिक्षणामध्ये गांगोडे मॅडम यांनी विनोबा ऍप बद्दल सांगितलेलं. आणि विनोबा ऍप मी मोबाईलमध्ये ऍक्टिव्हेट करून ठेवलेलं होतं, परंतु सुरुवात केली नव्हती उपक्रम टाकण्यासाठी. परंतु मॅडमचं जे मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर मी माझं विनोबा ऍप हे ऍक्टिव्हेट करायला सुरुवात केली. जे उपक्रम घेतले शाळेत ते मी त्यावर टाकायला सुरुवात लागली.
0: बर,
1: परंतु माझ्याकडे मागच्या वर्षी इयत्ता 5वीचा वर्ग होता, त्या वर्गाचेच कविता, वक्तृत्व

0: तरी काय नाही, पण मुलं रिस्पॉन्स देतात.
1: क्या बात है. तर पण आपणही लहान मुलांमध्ये छान मिक्स होऊन जातो आणि आपले सगळे टेन्शन दूर होतात आणि त्यांच्यात वेळ कसा जातो हे कळत
0: नाही.
1: तर आता तुम्हाला जे काही पुरस्कार मिळालाय त्याविषयी ऐकून घ्यायला आवडेल की तुम्हाला कुठला पुरस्कार मिळालाय विनोबामध्ये.
0: मला विनोबामध्ये स्पोकन इंग्लिश ऍक्टिव्हिटीमध्ये मी जे चॅलेंज 6 असतात त्यामध्ये मला चॅलेंज नंबर 4 साठी पुरस्कार मिळाला, जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. आणि मुलांचे जे व्हिडिओ काढले होते ते डाउनलोड केले आणि मला नंतर फोन आला, महाजन सर यांचा फोन आला की मॅडम तुम्हाला पुरस्कार मिळालाय. त्यावेळेस मी शब्दात सांगू शकत नाही इतका मला आनंद झालेला.
1: क्या बात, मस्तच. आणि आता हा कितवा पुरस्कार आहे?
0: पहिलाच पुरस्कार.
1: बर बर. आणि ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ बनवून पाठवता त्यावेळेला आता मुलांनाही सवय झाली असेल ना की टीचर आपला व्हिडिओ काढतात तो पाठवतात, मग आता त्यांच्यात अशी काही चुरस निर्माण झाली आहे काही वाटतं त्यांना?
0: हो, म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांचं लिमिटेशन असल्यामुळे मी मोजकेच विद्यार्थी घेतले आणि दुसऱ्यांना वाटतं मॅडम त्यालाच घेतात, टीचर त्यालाच घेतात आणि आम्हाला पण द्या ना तुम्ही, आम्ही पण करतो ना. आणि सगळेच असे उत्साही असतात की त्यांचं काढतात. अरे त्यांना सांगितलं की बाळांनो पुढच्या वेळेस तुमचा पण मी व्हिडिओ काढते.
1: बर, मग सांगितलं की ऐकतात?
0: ऐकतात.
1: वा. पण आता स्पेल बी सारखे उपक्रम जे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेअरिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याच्यात फरक जाणवतोय?
0: हो, खूपच जाणवतो. आमच्याकडे मॉडेल स्कूल असल्यामुळे आमच्या शाळेतील शिक्षक हे स्पेल बी ही स्पर्धा शनिवारी आयोजित करतात आणि त्यामध्ये आठवडाभर मुलांना सोमवारी स्पेलिंग दिले जातात आणि जो मुलगा ज्या वर्गाची जितके जास्त स्पेलिंग सांगेल त्याची कॅप्टन व्हाईस कॅप्टन म्हणून निवड केली जाते आणि मग मुलांना तो बॅच दिला जातो आणि मग त्यांना वाटतं त्यांच्या कॉम्पिटिशन निर्माण झाली आहे की अरे तो कॅप्टन झाला व्हाईस कॅप्टन झाला मी केव्हा होणार, आणि मग त्यामुळे ते स्पेलिंग आनंदाने उत्साहाने जोमाने पाठ करतात आणि सर ध्यान स्पर्धा सर ध्यान स्पर्धा.
1: वा. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे दप्तरमुक्त शनिवार सुद्धा असतो ना?
0: हो.
1: मग त्या दिवशी आपण काय काय ऍक्टिव्हिटी घेतो शाळेमध्ये?
0: आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय अनारसे मॅडम यांनी महिन्याच्या 1 तारखेला त्या आमच्याकडनं नियोजन करून घेतात की आता या महिन्यात इतके शनिवार आहेत मग तुम्ही काय करणार, आणि मग ते नियोजन आम्ही त्यांना आमच्या वर्गाचं देतो की असे असे उपक्रम आम्ही घेणार आणि मग त्याप्रमाणे आम्ही रंगभरण रांगोळी स्पर्धा मेहंदी काढण्याची स्पर्धा त्याचप्रमाणे आणापान योगासने मैदानी खेळ रस्सीखेच दोर चढणे या सर्व स्पर्धा आम्ही शनिवारी आयोजित करतो आणि सर्व शिक्षक मिळून ठरवलं जातं आणि त्या स्पर्धा आनंदाने पार पाडल्या जातात.
1: वा. म्हणजे शाळा हे विद्येचं मंदिर असतं आणि विद्यादानासोबतच तुम्ही इतरही कलागुणांना वाव देण्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज राबवतात उपक्रम करतात ते ऐकून खरंच खूप छान वाटलं. आतापर्यंत 21 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक अशा अविस्मरणीय घटना असतील की ज्या लक्षात राहिल्या आहेत, तर त्यातल्या काही सांगायला आवडेल आज तुम्हाला?
0: हो नक्कीच. मी पिंपळस रामाचे येथे शाळेत असताना माझ्या वर्गातली एक विद्यार्थिनी अर्चना पवार ती एकदम अबोल, तिचा अभ्यास आणि ती कधीच बोलणार नाही, अभ्यासा व्यतिरिक्त कधीच कोणाशी काहीच बोलणार नाही. आणि एक दिवस साधारण 1 वर्ष झालं असेल तिचा मला फोन आलेला की मॅडम मी धुळे जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये मोठ्या पदावर मी रुजू झालेली आहे आणि हे केवळ तुमच्या मार्गदर्शनाने. आणि खरोखरच तो प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्याचबरोबर माझी एक दुसरी विद्यार्थिनी रेणुका सुरवाडे म्हणून तिने पण ती मला अचानक भेटली आणि मॅडम मॅडम मी टीचर झाली बरं का, आणि ती नाशिक जिल्ह्यामध्येच नाशिकमध्ये प्रॉपर सिटीमध्येच ती एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झालेली आहे आणि ती मला बोलली की मॅडम तुम्ही जसं आम्हाला मार्गदर्शन केलं गायडन्स केलं त्याचप्रमाणे आम्ही घडलो त्याचप्रमाणे मी आता माझे विद्यार्थी घडवणार आहेत आणि तुमचं कार्य मी चालू ठेवणार आहेत. तर ह्या असं घटना प्रसंग ऐकले की खरंच आनंद वाटतो की चला आपलेही मुलं विद्यार्थी कुठेतरी नाव आपलं काढतायत.
1: नक्कीच, क्या बात आहे. असं प्रसंग जेव्हा ऐकतो त्यावेळेला असं वाटतं की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शिक्षक कुठेही कमी नाही. आणि ह्या आत्ताच्या जगामध्ये जी काही कॉम्पिटिशनचं युग मानलं जातं आणि त्यामध्ये आपले सुद्धा शिक्षक तितक्याच पोटतिडकीने विद्यार्थी घडवतायत आणि विद्यार्थी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपलं नाव मोठं करतायत आणि तुमच्यासारखे शिक्षक असल्यावरती असे हजारो विद्यार्थी घडतील यात काही शंका नाही. तर आजवरचा सगळा प्रवास ऐकत असताना खरंच खूप छान वाटलं.

0: आणि तुमचा सगळा अनुभव सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलात. तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि तुमच्या शिक्षक मित्रमैत्रिणींना काय संदेश द्यावा असं वाटतो विनोबा ऍप वापरण्याविषयी?
1: मी त्यांना सांगेल की विनोबा ऍपमुळे, विनोबा ऍप हे एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचा उपयोग सर्व शिक्षकांनी करावा आणि आपल्या कामाची पोच पावती आपल्याला मिळतेच आणि जी आता मला मिळालेली आहे. आणि जे काही जिल्ह्यातील शिक्षक, राज्यातील शिक्षक जे काही आपली पोस्ट टाकतात, व्हिडिओ टाकतात, ते बघून त्यातूनही मार्गदर्शन घेऊन आपल्या मुलांनाही आपल्याला मार्गदर्शन करता येतं आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी विनोबा ऍपचा खूप खूप उपयोग होईल हेच मी त्यांना सांगेल.
0: वा, धन्यवाद. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून आणि यापुढेही आपल्या हातून असंच सत्कार्य घडत राहावं आणि असेच हजारो विद्यार्थी आपण छान घडवावेत अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारणगाव खडक या ठिकाणून आलेल्या श्रीमती छाया नेहरे मॅडम यांच्याशी. कार्यक्रमात आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत.

मंडळी नमस्कार. आणि काय हो, गीत प्रतिमेच्या सुरुवातीलाच इतके रोग पहा ना. दिल में दर्द रहता है, भूक नहीं लगती, प्यास नहीं लगती, जिया तलमलाता है, रब याद आता है. तो इतका की देव आठवतो म्हणे. बापरे, आता इतक्या साऱ्या तक्रारी आहेत तर माणसानं काय करावं? त्यानं सरळ उठावं आणि डॉक्टरकडं जावं. डॉक्टरांना आपली सगळी रामकहाणी सांगावी, कर्मकथा सांगावी. डॉक्टरपासून काहीही लपवायचं नसतं. लपवायचं तर नसतंच, उलट त्यांनाच काही सांगायचं असतं. त्यांनाच शुभेच्छा द्यायच्या असतात डॉक्टर्स डेच्या. सो हॅपी डॉक्टर्स डे. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आम्ही सगळे घेऊन आलो आहे आज तुमच्याकडं हृदयाचा रोग. दिल का मर्ज, तुम्ही सांगा डॉक्टर, तुम्ही सांगा, आखिर इस दर्द की दवा क्या है.

माग डॉक्टर आणि इंजिनियर या दोन प्रोफेशन्सची क्रेजच होती मित्रांनो. तशी ती आजही आहे म्हणा, कारण मित्रांनो शरीर म्हटलं की व्याधी आलीच आणि रोग म्हटलं की डॉक्टर आलेच. डॉक्टरकडं आपण गेल्यावर काय होतंय हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. मग आपण सांगतो अमकं दुखतंय, तमका त्रास होतोय, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, धडधडते छाती, बाकी सगळं ते ऐकून घेतात. पण छाती, हृदय किंवा दिल म्हटलं की ते अलर्ट होतात, कारण मंडळी ये दिल का मामला है. आणि कसं आहे ना की दिल तो है दिल, याचा भरवसा कोणी द्यावा हो, इसका ऐतबार क्या कीजिए.

माणसाचा चेहरा म्हणजे भावनेचा आरसा जणू, आणि त्यातसुद्धा डोळ्यांना भर महत्त्व असतं. आँख है तो जान है असं आपण म्हणतो. डोळ्याचे एक डॉक्टर विनोदाने म्हणतात की आँख का पेशंट ही ऐसा होता है जो डॉक्टर को ही आँखें दिखाता है. आणि पेशंटचे डोळे हेच तर डॉक्टरांच्या व्यवसायाचं साधन असतं. त्यामुळे रुग्णाचे डोळे तपासताना त्यांना म्हणजे डॉक्टरांना नक्की वाटत असणार काय, तेरी आँखों के सिवा इस दुनिया में रखा क्या है.

एकदा एका पेशंटला विचारलं, काय त्रास होतोय तुम्हाला? त्यावर पेशंट म्हणाला, काय सांगू डॉक्टर, तडप ये दिन रात की, कसक ये बिन बात की. हाणीवर हेही त्यानं विचारलं डॉक्टरांना की भला ये रोग है कैसा. डॉक्टर, हप्तो बता दे, हप्तो बता दे. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही पेशंटचं नावही ओळखलंच असेल ना? बरोबर, पेशंटचं नाव आहे हाम्रपाली.

जुने सिनेमे म्हणजे आपला वीक पॉइंट मित्रांनो. या सिनेमात एक सीन पहा हमखास असायचा, पेशंट बेडवर पडलेला, डॉक्टर किंवा वैद्य अगदी गंभीर चेहऱ्यानं स्टेथोस्कोप लावून तपासतायत, मग कानातून स्टेथो काढून जड आवाजात सांगतायत, अभिनय दवा की नहीं दुआ की जरूरत है. हा डायलॉग नवीन सिनेमात नसतो. काय असतं मग, फुले डॉक्टरच म्हणतात सब ठीक है, बस थोडा दिल का ख्याल रखिए. आणि इथंच तर प्रॉब्लेम आहे मित्रांनो. अहो सगळे ऐकतील पण दिल दिल है के मानता नहीं.

बऱ्याच वेळा दर्द आपला असतो आणि दवा डॉक्टरांची. पण इश्काची मात्र तऱ्हाच वेगळी असते बरं का. जो दर्द देतो तोच दवाही देतो. आता पहा ना, तो हकीम होऊन यावे, एकांती औषध द्यावे, एकांती औषध द्यावे. मला वाटतं यापुढचं जे काही असेल ना ते तुम्हीच ऐकलेलं बरं बुवा, नाही का? कशी केलीस माझी दैना.

ऐकलीत नाही दैना मंडळी, अशीच दैना आपली अनेक रोगांमुळे होत असते. लठ्ठपणासुद्धा बदलत्या लाईफस्टाईलचाच एक परिणाम आहे. बदललेल्या जीवनशैलीची ती देन आहे. नको ते फूड, नको ते आणि नको त्या वेळेचं खाणं, मग वजन तर वाढणारच ना. तेव्हा श्रोते हो, खाण्यावर कंट्रोल पाहिजेच. रोज जर आलू की भाजी, बैंगन का भरता, तो डॉक्टर क्या करता.

खरं तर पेशंटची वेदना कमी व्हावी, त्याच्या पेन्स कमी व्हाव्या हाच डॉक्टरांचा हेतू असतो. औषध देण्यामागं तो उद्देशही असतो. पण समजा कोणी दर्द कमी होण्याऐवजी तो आणखी वाढावा अशी औषधं देत असेल तर? खरं नाही ना वाटत? हे ऐका म्हणजे खरं वाटेल आणि कळेलही. दर्द बढताही रहे, दर्द बढताही रहे ऐसी दवा देते हैं.

माणसाच्या रोगावर जशी अनेक औषधं असतात ना, त्यात आता संगीतोपचारसुद्धा आहे, म्युझिक थेरपी. म्युझिक थेरपी तुम्ही ऐकली असेल, कदाचित अनुभवलीसुद्धा असेल. वेगवेगळे राग वेगवेगळ्या मानसोपचारात ऐकवले जातात. संगीत वेदना कमी करतं. डिमेन्शिया, स्ट्रोक, अल्झामायरसारख्या आजारात संगीत हे का डॉक्टरचेच काम करतं. टेन्शन कमी होते. अरे हो, टेन्शनवर आणखीन एक उपाय आहे बरं का, चंपीवाला. चंपीवाला म्हणजे मस्त डॉक्टर. अहो मस्त येतो, काहे घबराय.

0: श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि शैलेश लेले सर यांनी एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतला, ते म्हणजे सगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉरेन लँग्वेज शिकवल्या जातात. त्यातल्या जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषांमध्ये त्यांचं विशेष असं काम आहे. ऑनलाईन पद्धतीने या दोनही भाषा शिकवल्या जातात आणि अतिशय नाममात्र दरामध्ये सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी हे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर ह्या कार्यक्रमामध्ये आपण विविध व्यक्तींशी गप्पा मारत असतो, त्यामध्ये काही शिक्षक असतात, काही विद्यार्थी असतात, तर काही त्यांचे पालक असतात. तर आज सुद्धा माझ्यासोबत पुण्याची तनुश्री वनकटे ही विद्यार्थिनी आहे, जी लक्ष्मणराव आपटे प्रशाळा पुणे इथून आपल्याशी जोडली गेलेली आहे. ती आता सध्या इयत्ता 10वीला आहे, 10वीचे बोर्डाचे पेपर तिचे सुरू होत आहेत आणि तिच्या 2 लेवल जर्मन भाषेतल्या पूर्ण झालेल्या आहेत. तर आज तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. जर्मन भाषा शिकण्याचा अनुभव नेमका तिचा कसा होता हे तिच्याच कडून जाणून घेणार आहोत. तर तनुश्री, अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: कशी आहेस तू आणि कसा चालू आहे अभ्यास?
1: अभ्यास तर चांगला चालू आहे.
0: बर, आपण येऊया फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या विषयाकडे. तर तू कितवीत असताना तुला नेमकं ह्या कोर्स बद्दल समजलं?
1: मी जेव्हा 8वीत होते तेव्हा जर्मनची परीक्षा असे काही असते ऑनलाईन म्हणून, ते तेव्हा समजलं आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम जर्मन मध्ये ऍप्लिकेशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं.
0: बर, हो. तुझ्या बरोबर काही मैत्रिणी पण होत्या की तू एकटीनेच भाग घेतला होता?
1: माझ्यासोबत माझ्याच वर्गातील दुसऱ्या मुली पण होत्या, माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांनी पण भाग घेतला पण त्यांनी लेवल 1 नंतर जास्त काही केलं नाही. त्यांनी तिथपर्यंत केलं पण केलं त्यांनी पण फ्रेंच मध्ये होतं, कोणी कोणी जर्मन मध्ये होतं, दोन्ही मध्ये होते.
0: अच्छा, बरोबर. म्हणजे हाल तुला कळलं की अशा पद्धतीचा कोर्स आहे, तुला नेमकं का बरं त्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं असं वाटलं?
1: सर्वप्रथम सगळ्यांना, आपण सर्वांना उत्सुकता असते किंवा कुतूहल असतं की कोणती तरी भाषा शिकावी. तसंच एक कुतूहल होतं की जर्मन या देशाबद्दल तिथले लोकांसोबत जर कनेक्ट व्हायचे तर ती असते भाषा. मग भाषा कोणती जर्मनची? मग जर्मन. म्हणून मग जर्मन ही भाषा मी शिकायचं ठरवलं.
0: अच्छा.
1: आणि शाळेतील शिक्षकांनी, आई वडिलांनी, प्रिन्सिपलनी पण प्रोत्साहन दिलं म्हणून चालू केलं शिकायला.
0: बरोबर. त्यातले काही अवघड अशा गोष्टी काही तुला वाटल्या का?
1: सगळ्यात आधी भीती होती की आपल्याला शिकताना काही अडचणी येतील का, आपण शिकू शकू का, पण नंतर नंतर जसे त्यांचे ऑनलाईन क्लास बघितले त्यानंतर जरा भीती गेली, त्यांनी मराठीतून सांगितलेलं समजायला लागलं आणि मग जर्मन शिकणं सोपं आहे जर आपण केलं तर असं वाटलं.
0: वा वा वा. आणि ते शिकत असताना काय गमती जमती झाल्या त्याबद्दल काही सांगू शकतेस का?
1: म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला साधारण मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश या भाषा माहिती असतात, पण जर्मनचे जेव्हा नवनवीन शब्द ऐकले, म्हणजे थँक्यू साठी डँके असेल किंवा गुड मॉर्निंग साठी गुटेन मॉर्जिन, त्या शब्दांचं कुतूहल वेगळंच वाटलं आणि ते शब्द ऐकायला छान वाटले, शिकायला मजा आली, आनंद भेटला.
0: बरं, आणि मग पहिल्या लेवलला किती मार्कांनी पास झाली तू?
1: पहिल्या मध्ये 49 होते, माझा दादा 50 होता आणि मी 49 होते.
0: बर, तुझ्या भावानी पण ऍडमिशन घेतलं होतं का?
1: हो, त्यांनी पण केलं होतं.
0: क्या बात आहे, किती छान. आणि मग दुसऱ्या लेवलला आली, मग पुढच्या लेवलमध्ये थोडस अजून काही टफ वाटलं किंवा काही हार्ड वाटलं?
1: हो, सुरुवातीला वाटलं होतं की वाक्य बोलायची कशी, हे सगळं वाटलं, पण नंतर जसे जसे व्हिडिओ बघितले तस तसं ते हळूहळू सोपं वाटत चाललं.
0: आणि मग ही भाषा शिकत असताना तू याचा सराव कसा करत होतीस? कारण आपल्याकडे तर काही सगळ्यांना ही भाषा बोलता येत नाही, त्यामुळे मग तुला काही अडचणी आल्या का प्रॅक्टिस करताना आणि कसा सराव केलास तू?
1: अडचणी आल्या की म्हणजे खरं याचा, म्हणजे आपण एखादं वाक्य घेतलं तर त्याचा काय अर्थ असेल ते शोधायला व्हिडिओ पाहिले, मग व्हिडिओ मधून थोडं थोडं कळत गेलं, पण नेमकं आपण उच्चारतोय ते बरोबर आहे का ते समजत नव्हतं. मग प्रोनाऊन्सिएशनचे व्हिडिओ बघितले, मग हळूहळू समजत गेलं. सुरुवातीला अवघड वाटलेलं सगळं, पण व्हिडिओ वगैरे बघून सोपं वाटलं.
0: अच्छा, बर. आणि मग शाळे व्यतिरिक्त किंवा कोर्स व्यतिरिक्त तू याची प्रॅक्टिस कधी आणि कशी केली?
1: म्हणजे दिवसातून कमीत कमी अर्धा एक तास जर्मन विषयाचे, म्हणजे कंटाळा आला इतर विषयांचा अभ्यास करून, शाळेचा 10वीचा अभ्यास करून कंटाळा आला की फोन बघण्यापेक्षा एखादा व्हिडिओ ओपन करायचा, तो ऐकायचा, तसं चालू होतं.
0: अरे वा, बर बर. तुला स्वतःचं नाव किंवा सेल्फ इंट्रोडक्शन हे जर्मन भाषेमध्ये देता येतं का?
1: हो, येतं.
0: तू आम्हाला ऐकवशील का काही वाक्य?
1: हो, नक्कीच. गुटेन नॅच मी टॅग, माय नेम इज इट तनुश्री शुभांगी उत्तम वनकटे, इच बीन इन डेन 10 क्लास, इच वोन इन पुणे, इच लर्न जन न्यून डिंग ऑन वर्षिया इमर मी झू वर्बसेरान, थँक्यू.
0: अरे वा मस्त वाटलं ऐकायला.
1: थँक्यू.
0: बरं, मग तू 2 लेवल पास केल्या, मग घरच्यांचं कसा होता तुला रिस्पॉन्स, काय वाटलं त्यांना?
1: सगळ्यात आधी मी जेव्हा सांगितलं की असं असं शाळेत आहे की कोणती तरी जर्मन किंवा फ्रेंच दोन्हीतली एक भाषा शिकायची आहे, घरच्यांना आनंद झाला. त्यांना वाटलं की चला आता काहीतरी नवीन करते ही. मग त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर दादा पण म्हणला की मला पण येता येईल का, मग तोही आला. म्हणून जास्त आनंद मिळत चालला. दोघे मिळून मिळून शिकत गेलो, एकत्र अभ्यास करायला लागलो, एकमेकांना प्रश्न विचारायला लागलो, उत्तरं द्यायला लागलो. आणि घरच्यांनी पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सपोर्ट केला या सगळ्याला.
0: अच्छा, बरोबर. तुला काय वाटतं म्हणजे आता ही जर्मन भाषा शिकल्याचा तुला पुढे भविष्यामध्ये काय फायदा होऊ शकतो?
1: सगळ्यात आधी जर म्हणलं तर जर्मन या देशाविषयी सगळ्यांना कुतूहल आहे, तसं मला पण आहे. त्याचा करिअर मध्ये फायदा होऊ शकतो. ती लँग्वेज मध्ये आपण नंतर खूप काही करू शकतो. त्या देशात गेल्यावरती त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर त्यासाठी करिअर साठी महत्वाचं म्हणजे होऊ शकतो फायदा त्याचा.
0: बरं,
1: टीचिंग फील्ड वगैरे.
0: आता तुझ्या 10वीच्या असंही बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत, आणि मग तुला 11वीला कुठल्या शाखेत जाण्याची इच्छा आहे, काय इच्छा आहे तुझी?
1: सध्या तरी सायन्स.
0: बरं. आणि अभ्यासा व्यतिरिक्त तू काय छंद जोपासतेस किंवा तुझ्या काय आवडीनिवडी आहेत, त्याबद्दल काय सांगशील?
1: सगळ्यात आधी जर्मन तर शिकतेस, त्याचबरोबर गिटार पण शिकते. गिटार शिकून झालंय माझं.
0: वा वा.
1: अजून भरतनाट्यमचा पण क्लास चालू आहे. भरतनाट्यम झाले, कम्प्युटरचे क्लास त्याचबरोबर येणं असतातच. हे सगळं चालू आहे सध्या तरी. ड्रॉइंग पण चालू आहे.
0: वा वा, बरं. आणि 10वीच्या सुट्ट्यांमध्ये कुठे जायची इच्छा आहे किंवा काय ती सुट्टी कशी युटिलाइज करायची तुझ्या डोक्यात आहे?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किल्स डेव्हलप करायचे. त्यासाठी वेगवेगळे क्लासेस पण जॉईन करायचे. आणि जे असतं की सुट्ट्यांमध्ये सगळ्यात आवडीचं, ते म्हणजे गावी जाणं, फिरायला जाणं, ते सगळं करायचंय. फिरायला जायचंय.
0: बरं, कुठे जायचंय?
1: सध्या तरी कर्नाटक, केरळ, साऊथ साईडला.
0: बरं बरं.
1: हा,
0: क्या बात. बरं, तुला तुझ्या सगळ्या ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींना काही सल्ला द्यावा असा वाटतो का की फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे, ती भविष्याची गरज आहे, या संदर्भामध्ये तुला काय सांगायला आवडेल?
1: मी असं म्हणेन की आपली मातृभाषा ही आपल्यासाठी प्रिय असते आणि त्याच्यावर आपलं प्रेम तर पाहिजेच. पण जर आपण इतर भाषा शिकलो तर त्या नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील. आणि आपण देखील इतर भाषा शिकल्या पाहिजेत. आणि एखादी भाषा शिकायला हे वय असं नसतं की याच वयात शिकली पाहिजे किंवा काय. आपण कोणत्याही वयात कोणतीही भाषा शिकली पाहिजे. त्यामुळे केवळ आपल्याला ती भाषा येत नाही तर त्या देशातील जे संस्कृती परंपरा आहेत त्या सगळ्या गोष्टी पण त्या भाषेमार्फत आपल्यापर्यंत पोहोचतात.
0: अगदी बरोबर, आणि किती छान सांगितलंस तू. या व्यतिरिक्त ज्यांनी हा कोर्स अवेलेबल करून दिला आणि तोही इतक्या माफक दरामध्ये आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी, तर त्यांना तुला काही वोट ऑफ थँक्स द्यायला आवडेल का?
1: हो, म्हणजे जर आपण बाहेर बघितलं तर या क्लासेसची फी, म्हणजे एखादी भाषा शिकायच्या क्लासेसची फी ही जवळजवळ जास्त असते. पण जेव्हा मला सर्वप्रथम कुलकर्णी मिसेस आमच्या शाळेतल्या आणि सोनावणे सर आहेत लोहाचे, त्यांनी सांगितलं की फीचं काही नाही, फी कमी आहे, तेव्हा सगळ्यात चांगलं वाटलं. की म्हणजे असं कोणीतरी आहे की जे लक्ष देते, की ज्याला माहिती आहे की एखाद्याला भाषा शिकायची आहे त्याच्या ह्याच्यावरती, मग ते शिकण्यासाठी चांगलं वाटलं. म्हणजे कमी पैशात कमी दरात शिकायला चांगलं वाटलं ते.
0: मग हा कोर्स त्यांनी जो काही अवेलेबल करून दिलाय तो चांगला आहे असं तुला म्हणायचंय?
1: हो, मी म्हणेन की यामुळे आपल्याला एक नवीन भाषा शिकता येते, त्या बरोबरीने आपल्या शाळेमुळे आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळते आणि म्हणून मग ती भाषा शिकायला पण मजा येते, चांगलं वाटतं आणि आनंद मिळतो एक वेगळ्या प्रकारचा आणि आयुष्यात त्याचा नक्कीच पुढे फायदा होईल.
0: बरं, आता 2 लेवल तर तुझ्या झाल्या आहेत पूर्ण जर्मन भाषेच्या, आता पुढे तुला काय करायची इच्छा आहे त्यामध्ये?
1: अजून पुढे मला जेवढे लेवल आहेत, म्हणजे 5 का काहीतरी लेवल आहेत, त्या पूर्ण करायच्यात मला. त्या लेवल पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये अजून काही स्किल्स डेव्हलप करता येतील का, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन करण्यासाठी काही टिप्स असतील का, त्या सगळ्या डेव्हलप करायच्यात. आणि नक्कीच मला त्या भाषेमध्ये प्रभुत्व मिळवायला आवडेल आणि काहीतरी करिअर रिलेटेड पण करायला नक्कीच आवडेल. आणि एकदा तरी जर्मन मध्ये जाऊन जर्मनी बोलायची.
0: क्या बात आहे. बरं, मग फ्रेंच भाषा शिकण्याचा काही मानस आहे का तुझा?
1: हो, फ्रेंच भाषा शिकायचं आवडेल मला शिकायला. त्याच्यासाठी पण मी नक्कीच प्रयत्न करेन की फ्रेंच पण शिकता येईल. करेन मी आता.
0: वा, नक्कीच.
1: मी सगळ्यात आधी फ्लोवाला आणि विश्वास रेडिओला धन्यवाद बोलेल, कारण आणि आमच्या लक्ष्मण रावटे प्रशालेला, कारण की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि खरंच ही भाषा शिकताना फार जास्त आनंद भेटला, माहिती मिळत गेली, ज्ञान वाढत गेलं, ज्ञानात भर पडत गेली. त्यामुळे फ्लोआचे, रेडिओ विश्वास रेडिओचे आणि शाळेचे आणि आमच्या कुलकर्णी मिसचे पण थँक्यू म्हणेन मी.
0: वा वा वा, धन्यवाद तनुश्री. आज तू वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलीस, आमच्याशी गप्पा मारल्या आणि तुझ्या 10वीच्या बोर्डाच्या पेपरमधून तू खरं तर आमच्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल तुझे विशेष आभार आणि 10वीच्या सगळ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढच्या संपूर्ण करिअरसाठी तुला ऑल द व्हेरी बेस्ट आणि छान शिक, छान मोठी हो आणि अशाच तुझ्या सगळ्या छंद जोपासत राहा आणि वेगवेगळ्या भाषा शिकत राहा असंच मी म्हणेन. थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन यामध्ये तुम्ही जर्मन आणि फ्रेंच भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकता. त्यामध्ये वयाचं कोणतंही बंधन नाही. अतिशय माफक दरामध्ये तुम्ही ह्या दोन्ही भाषा अगदी घर बसल्या शिकू शकता. ह्याच कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे इथे इयत्ता 10वीमध्ये शिकत असलेल्या तनुश्री वनकटे हिच्याशी. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 241 दशक 19 समास 5 देह मान्य निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ मातीचे देव धोंडाचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काश्याचे देव पितळेचे देव गंधाचे लेपन काढलेले चित्रलेप रुईच्या लाकडाचे देव पोवळ्याचे देव बाण तांदळे नर्मदे शालिग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत मणी तांब्याची नाणी सुवर्णाची नाणी यांचे कोणी कोणी देवाच्या पूजेमध्ये पूजन करतात. चक्रांकित देव चक्रतीर्थ उपासनेचे भेद उदंड आहेत ते किती विशेष करायचे. आपापल्या आवडीचा वेद लोक घेतात पण ते सगळ्यांचं कारण असलेला एकोहम असे तत्व हीच मूळ माया. त्या स्मरणाचे अंश म्हणजे ही नाना देवते आहेत. मुळातच द्रष्टादेव एक आहे त्याचेच अनेक झालेले आहेत हे नीट समजून घेतलं विचाराने पाहिलं तर मग लक्षात येतं. देह नसेल तर भक्ती होत नाही देह नसेल तर देव पावत नाही म्हणून भजनाचं मूळ देहच आहे. देहामुळे भजन करता आलं देह नसता तर भजन कसं करता आलं असतं म्हणून भजनाचा उपाय देहात्मयोगामुळे आहे. देह नसताना देवाचं भजन कसं केलं जाईल देह नसताना देवाची पूजा कशी करता येईल देह नसताना महोत्सव कसा करता येईल पानं फुलं गंध तांबूल धूप दीप नाना भजनं कसं केले जातील देवाचं तीर्थ कसं घ्यायचं देवाला गंध कुठे लावायचं मंत्र पुष्प कुठे व्हायचं म्हणून देहाशिवाय सगळं अडतं सगळं साकडं पडतं देहामुळे सगळं भजन घडतं. देवदेवता भूतदेवता हे हे मूळ मायेचं ईश्वराचं सामर्थ्य तिथे आहे. योग्यतेनुरूप नाना देवतांचं भजन करीत जावं. नाना देवांचं भजन केलं तर ते मूळ पुरुषापर्यंत पोहोचेल त्यामुळे सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे. मायावल्ली फफावली देहरूपी नाना फुलांना लगडली मुळीची जाणीव ही आहे ती फळांमध्ये आली म्हणून त्याचा कंटाळा करू नये. जे पाहायचं तेच पाहावं अनुभव आल्यानं समाधानाने राहावं. प्राणी संसार सोडून देतात देवाला शोधत फिरतात नाना उपाय करतात अंदाज बांधतात तर्क करतात. लोकांची रूढी पाहिल्यावर लोक देवाची पूजा करतात किंवा क्षेत्रातील देव पाहतात त्यांचाही निर्धार करतात पण ते सगळं होऊन गेलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे विशेष आहेत मात्र गुणातीत जगदीश आहे तो पाहिला पाहिजे. देवाला कोणताही ठावा ठिकाणा नाही म्हणून त्याचं भजनही करता येत नाही असं समजाल तर घोटाळ्यात पडाल. देवाचं दर्शन नसेल तर पावन कसं होता येईल. सर्व साधूजन धन्य आहेत ते सगळं जाणतात. भूमंडळावर नाना देव आहेत त्याच्यातून मार्ग निघत नाही. मुख्य देव हा काहीच केल्या समजत नाही. ब्रह्मास्तव सारं विश्व वेगळं करावं आणि मग त्या देवाला पाहावं तरच काहीतरी गुप्त गुह्य आहे ते लक्षात येईल. ते दिसत नाही आणि भासत नाही कल्पांत झाला तरी देखील नष्ट होत नाही. सुकृत नसेल तर त्यावर विश्वास बसत नाही. त्याची उदंड कल्पना केली जाते उदंड वासनेची इच्छा होते मनामध्ये नाना तरंग उदय पावतात म्हणून कल्पनारहित तीच वस्तू शाश्वत आहे. तिला अंत नाही म्हणून तिला अनंत असे म्हणतात. हे ज्ञानदृष्टीने पाहावं पाहून तिथेच राहावं मीपणाचा त्याग करून निजध्यासा तद्रूप व्हावं. नाना लीला नाना लाघव ते काय जाणतील बापडेजीव. संत संघामुळे अनुभवाची स्थिती बाणवता येईल अशी सूक्ष्म स्थितीगती आहे ती समजली तर अधोगती टळेल. सद्गुरुमुळे सद्गती तात्काळ मिळते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह मान्य निरूपण नाम समास पंचम समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग. द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झाले, एकापासून दोन झाले, आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आलं. मायेमध्ये सापडलं नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली, तिला कल्पनेनंच मारावी, एकच करावं. अद्वैतात जे राहिलं त्यांच्या नादी आपण राहावं. भगवंताचे होण्याकरता ज्यानं मी वेगळा झालो ते सोडावं, ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावं. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो त्याला माया नाही वाटत. मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावं म्हणजे माया बाधत नाही. भगवंताचं नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखं बदलतं. प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे. जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच आहे. भगवंताच्या नामामध्ये मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे, आणि म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान आहे, आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देतं तेच शास्त्र खरं आहे, आणि ज्यानं शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म आहे. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच. जो दुसऱ्याच्या हिताकडं न पाहता आपल्या हिताकडंच पाहतो तो स्वार्थीच आहे. सुख व्हावं ही मनुष्याला इच्छा असल्यामुळं अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते. या तळमळीमुळं जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात, पण या सुधारणा जितक्या जास्त होतात तितकं मनुष्याला दुःख जास्तच होतं. जी विद्या केवळ नोकरीचं साधन आहे ते अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी, ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे, आणि म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये. एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठं सुख समाधान आणि आनंद आहे का? पण तो संशय काही बरोबर नाही, कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचं नावच कसं निघेल? असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते. यावरून असं स्पष्ट दिसतं की आधी समाधान असलंच पाहिजे. दिवाळीमध्ये सुखाचं जे असेल ते आज करतो, आणि दुःखाचं जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसून सुद्धा आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवतो. उद्या पुन्हा काळजी आहेच, पण जो भगवंताचं स्मरण ठेवेल त्याला काळजी केव्हाच नसते. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे. दर गुरुवारी आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो, आणि मुळातच विनोबामुळे त्यांच्यात काय बदल झाले हे सुद्धा जाणून घेतो. विनोबा हे ऍप संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी गेल्या 2 वर्षापासून कार्यरत ठेवलेलं आहे, ज्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषद शिक्षकांनी एका छताखाली यावं हा त्यामागचा हेतू आहे. आणि प्रत्येकच शिक्षक आपापल्या शाळेवर जे काही स्तुत्य उपक्रम राबवतात, ज्या काही ऍक्टिव्हिटीज घेतात, त्याचं एकत्रितरित्या संकलन ह्या विनोबा ऍप वरती केलं जातं. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी हा उपक्रम अतिशय छान पद्धतीने सातत्याने सुरू आहे, आणि ह्यामुळेच शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांची देवाणघेवाण होत असते. आणि ज्या ज्या शिक्षकांचे उपक्रम एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, काहीतरी खास आहेत, त्यांना पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड दिला जातो. तर अशाच शिक्षिका आज तर त्यांची सगळ्यात आधी मी ओळख करून देते. आज आपल्याकडे आलेले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धरणगाव खडक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या ठिकाणाहून श्रीमती छाया नेहरे मॅडम. तर सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार मॅडम.
0: अतिशय मनपूर्वक स्वागत, आणि खूप छान वाटलं आज तुम्हाला भेटून. तुम्हाला कसं वाटतंय?
1: खूप छान वाटतंय मला.
0: तर 21 वर्षाचा आपला अनुभव आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच की शिक्षिकाच व्हावं असं का वाटलं?
1: माझे वडील यांचं स्वप्न होतं की त्यांना शिक्षक व्हायचं होतं, परंतु काही कौटुंबिक अडीअडचणींमुळे त्यांना शिक्षक होता आलं नाही. आणि म्हणून मी ठरवलं की वडिलांना होता आलं नाही, पण मी मोठे झाली की मी शिक्षिकाच होईल, आणि म्हणून मी वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षिका झाली.
0: क्या बात आहे, किती छान. आणि किती सालात आपण डीएड ची पदवी घेतली?
1: 2002.
0: बर, मग पहिली शाळा कुठली मिळाली?
1: माझी पहिली शाळा पिंपळस रामाचे, तालुका निफाड. म्हणजे माझं जन्म गावच माझी कर्मभूमी ठरली.
0: अरे वा.
1: आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी आता पहिली ते 7वीपर्यंतचं शिक्षण घेतलं, आणि त्याच शाळेत माझी नोकरीची सुरुवात झाली. माझे मला शिकवणारे जे शिक्षक होते ते गुरु, तेच पुढे माझे स्टाफ मेंबर झाले, आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजते.
0: खरंच खूप छान आहे, म्हणजे आपण ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत आपल्याला शिक्षण सेवा देता येणं ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे, आणि प्रत्येकालाच अशी संधी मिळत नाही, आणि तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात आज म्हणायला काही हरकत नाही. बरं, मग त्या शाळेवर किती वर्ष होतात?
1: मी त्या शाळेवर साधारण 10 वर्ष.
0: बर, आणि कसा होता अनुभव तिथला?
1: खूप छान, म्हणजे आमची शाळा पहिली ते 7वीपर्यंत, आणि स्टाफ पण आम्ही 10 शिक्षक होतो, पण एकदम सपोर्टिव्ह स्टाफ होता, आणि त्यामुळे काम करण्यामध्ये एकदम उत्साह जोमाने तिथे मी काम केलेलं आहे, आणि खूपच म्हणजे अविस्मरणीय अशी शाळा माझ्यासाठी आहे माझी पहिली शाळा पिंपळस रामाच.
0: बरं, त्याच्यानंतर मग आपली कुठे बदली झाली?
1: माझी त्यानंतर रवळस पिंपरी, तिथून जवळच 3 किलोमीटर आहेत, तिथे माझी बदली झाली. तिथे मी 6 वर्ष काम केलं. तिथे पण खूप, अजून पण तिथे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालकांचे अजून पण फोन येतात, मॅडम भविष्यात जर तुम्हाला बदली करायची असेल तर पुन्हा पिंपरीला या, असं ते आवर्जून सांगतात. आणि त्यामुळे पुन्हा आपल्याला इन्स्पायर याने मी होते की आपण जे काम केलेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्याची पावती मिळते.
0: वा, खरंच आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना कायमच शिक्षकांबद्दल आदर असतो, आणि तो अशा पद्धतीने ज्या वेळेला व्यक्त होतो तेव्हा आपल्यालाही थोडासा हुरूप येतो की माझे विद्यार्थी मला अजूनही लक्षात ठेवतात. क्या बात आहे. मग आता ही जी शाळा आहे ही कितवी शाळा आहे तुमची?
1: माझी ही 3री शाळा.
0: बरं, आणि कशी आहे विद्यार्थी संख्या, पटसंख्या?
1: पटसंख्या तेथे आता सध्या 177 मुलं मुली आहेत, आणि ही आता पहिली ते 7वीपर्यंतची शाळा आहे ती. आणि माझ्याकडे जो वर्ग आहेत पहिलीचा, पहिलीचे माझे मुलं मुली मिळून 27 पट आहे माझ्याकडे.
0: बरं, मग अगदीच पहिलीचे म्हटल्यावर अगदीच छोटी मुलं आहेत,
1: खूप.
0: त्यांना सांभाळताना कधी तारेवरची कसरत होते?
1: खूप. नवीन 6 महिने मला तर इतकं म्हणजे एकदम तारेवरची कसरत करावी लागायची की त्यांना म्हणजे असं रागवता येत नाही. एकदम निरागस असतात ते, आणि त्यांचे ते बोबडे बोबडे बोल, मॅलम हे करू का, मॅलम ते करू का. तर त्यात एकदम छान वाटतं आणि आनंद वाटतो काम करण्यामध्ये.
0: क्या बात आहे, खूप छान. आणि तुमची आणि विनोबाची ओळख कधी झाली?
1: माझी आणि विनोबाची ओळख मागच्या वर्षी झाली. आमच्या केंद्रातीलच शिक्षिका गांगोडे मॅडम यांनी केंद्रस्तरीय प्रशिक्षण केंद्र प्रमुखांनी आयोजित केलं, आणि त्या प्रशिक्षणामध्ये गांगोडे मॅडम यांनी विनोबा ऍप बद्दल सांगितलेलं. आणि विनोबा ऍप मी मोबाईल मध्ये ऍक्टिव्हेट करून ठेवलेलं होतं, परंतु सुरुवात केली नव्हती उपक्रम टाकण्यासाठी. परंतु मॅडमचं जे मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर मी माझं विनोबा ऍप हे ऍक्टिव्हेट करायला सुरुवात केली. जे उपक्रम घेतले शाळेत ते मी त्यावर टाकायला सुरुवात लागली.
0: बर,
1: परंतु माझ्याकडे मागच्या वर्षी इयत्ता 5वीचा वर्ग होता, त्या वर्गाचेच कविता, वक्तृत्व स्पर्धा, काही रंगभरत स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा ज्या घेतल्या त्या मी त्यावर टाकल्या.
0: बर, आणि आता तुमच्याकडे पहिलीचा वर्ग आहे, लहान मुलं आहेत, मग त्यांच्याकडून व्हिडिओ तयार करून घेत असताना कधी काही अडचण येते?
1: खूप अडचण येते. एक एक व्हिडिओ मला 3-3, 4-4 वेळेस काढावा लागतो. व्हिडिओ काढण्याला सुरुवात केली की मध्येच एखादा बोलतो, मध्येच जो बोलतो तो विसरून जातो. आणि मग व्हिडिओ बनवण्याच्या दिवशी पूर्णपणे मला तारेवरची कसरत माझी होते. आणि तरी काय नाही, पण मुलं रिस्पॉन्स देतात.
0: क्या बात आहे. तर पण आपणही लहान मुलांमध्ये छान मिक्स होऊन जातो आणि आपले सगळे टेन्शन दूर होतात आणि त्यांच्यात वेळ कसा जातो हे कळत
1: नाही.
0: तर आता तुम्हाला जे काही पुरस्कार मिळालाय त्याविषयी ऐकून घ्यायला आवडेल की तुम्हाला कुठला पुरस्कार मिळालाय विनोबामध्ये?
1: मला विनोबामध्ये स्पोकन इंग्लिश ऍक्टिव्हिटीमध्ये मी जे चॅलेंज 6 असतात त्यामध्ये मला चॅलेंज नंबर 4 साठी पुरस्कार मिळाला, जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. आणि मुलांचे जे व्हिडिओ काढले होते ते डाउनलोड केले. आणि मला नंतर फोन आला, महाजन सर यांचा फोन आला की मॅडम तुम्हाला पुरस्कार मिळालाय. त्यावेळेस मी शब्दात सांगू शकत नाही इतका मला आनंद झालेला.
0: क्या बात, मस्तच. आणि आता हा कितवा पुरस्कार आहे? पहिलाच आहे?
1: पहिलाच पुरस्कार.
0: बर बर. आणि ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ बनवून पाठवता त्यावेळेला आता मुलांनाही सवय झाली असेल ना की टीचर आपला व्हिडिओ काढतात तो पाठवतात, मग आता त्यांच्यात अशी काही चुरस निर्माण झाली आहे काही वाटतं त्यांना?
1: हो, म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांचं लिमिटेशन असल्यामुळे मी मोजकेच विद्यार्थी घेतले. आणि दुसऱ्यांना वाटतं मॅडम त्यालाच घेतात, टीचर त्यालाच घेतात आणि आम्हाला पण द्या ना तुम्ही, आम्ही पण करतो ना. आणि सगळेच असे उत्साही असतात की त्यांचं काढतात. अरे त्यांना सांगितलं की बाळांनो पुढच्या वेळेस तुमचा पण मी व्हिडिओ काढते.
0: बर, मग सांगितलं की ऐकतात?
1: ऐकतात.
0: वा, पण आता स्पेल बी सारखे उपक्रम जे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेअरिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याच्यात फरक जाणवतोय?
1: हो, खूपच जाणवतो. आमच्याकडे मॉडेल स्कूल असल्यामुळे आमच्या शाळेतील शिक्षक हे स्पेल बी ही स्पर्धा शनिवारी आयोजित करतात आणि त्यामध्ये आठवडाभर मुलांना सोमवारी स्पेलिंग दिले जातात. आणि जो मुलगा ज्या वर्गाची जितके जास्त स्पेलिंग सांगेल त्याची कॅप्टन व्हाईस कॅप्टन म्हणून निवड केली जाते. आणि मग मुलांना तो बॅच दिला जातो आणि मग त्यांना वाटतं त्यांच्या कॉम्पिटिशन निर्माण झाली आहे की अरे तो कॅप्टन झाला व्हाईस कॅप्टन झाला मी केव्हा होणार. आणि मग त्यामुळे ते स्पेलिंग आनंदाने उत्साहाने जोमाने पाठ करतात आणि सर घ्या ना स्पर्धा, सर घ्या ना स्पर्धा.
0: वा, आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे दप्तरमुक्त शनिवार सुद्धा असतो ना?
1: हो,
0: मग त्या दिवशी

0: शिक्षक मिळून ठरवलं जातं आणि त्या स्पर्धा आनंदाने पार पाडल्या जातात.
1: वा, म्हणजे शाळा हे विद्येचं मंदिर असतं आणि विद्यादानासोबतच तुम्ही इतरही कलागुणांना वाव देण्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज राबवतात, उपक्रम करतात, ते ऐकून खरंच खूप छान वाटलं. आतापर्यंत 21 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक अशा अविस्मरणीय घटना असतील की ज्या लक्षात राहिल्या आहेत, तर त्यातल्या काही सांगायला आवडेल आज तुम्हाला?
0: हो, नक्कीच. मी पिंपळस रामाचे येथे शाळेत असताना माझ्या वर्गातली एक विद्यार्थिनी अर्चना पवार, ती एकदम अबोल. तिचा अभ्यास आणि ती कधीच बोलणार नाही, अभ्यासा व्यतिरिक्त कधीच कोणाशी काहीच बोलणार नाही. आणि एक दिवस, साधारण एक वर्ष झालं असेल, तिचा मला फोन आलेला की मॅडम, मी धुळे जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये मोठ्या पदावर मी रुजू झालेली आहे आणि हे केवळ तुमच्या मार्गदर्शनाने. आणि खरोखरच तो प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्याचबरोबर माझी एक दुसरी विद्यार्थिनी रेणुका सुरवाडे म्हणून, तिने पण, ती मला अचानक भेटली आणि मॅडम मॅडम मी टीचर झाली बरं का. आणि ती नाशिक जिल्ह्यामध्येच, नाशिकमध्ये प्रॉपर सिटीमध्येच ती एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झालेली आहे. आणि ती मला बोलली की मॅडम, तुम्ही जसं आम्हाला मार्गदर्शन केलं, गायडन्स केलं, त्याचप्रमाणे आम्ही घडलो, त्याचप्रमाणे मी आता माझे विद्यार्थी घडवणार आहेत आणि तुमचं कार्य मी चालू ठेवणार आहेत. तर ह्या असं घटना प्रसंग ऐकले की खरंच आनंद वाटतो की चला आपलेही मुलं विद्यार्थी कुठेतरी नाव आपलं काढता येत.
1: नक्कीच, क्या बात आहे. असं प्रसंग जेव्हा ऐकतो त्यावेळेला असं वाटतं की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शिक्षक कुठेही कमी नाही. आणि ह्या आत्ताच्या जगामध्ये जी काही कॉम्पिटिशनचं युग मानलं जातं आणि त्यामध्ये आपले सुद्धा शिक्षक तितक्याच पोटतिडकीने विद्यार्थी घडवतायत आणि विद्यार्थी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपलं नाव मोठं करतायत. आणि तुमच्यासारखे शिक्षक असल्यावरती असे हजारो विद्यार्थी घडतील यात काही शंका नाही. तर आजचा आजवरचा सगळा प्रवास ऐकत असताना खरंच खूप छान वाटलं आणि तुमचा सगळा अनुभव सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलात. तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि तुमच्या शिक्षक मित्रमैत्रिणींना काय संदेश द्यावा असं वाटतो विनोबा ऍप वापरण्याविषयी?
0: मी त्यांना सांगेल की विनोबा ऍपमुळे, विनोबा ऍप हे एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचा उपयोग सर्व शिक्षकांनी करावा आणि आपल्या कामाची पोच पावती आपल्याला मिळतेच आणि जी आता मला मिळालेली आहे. आणि जे काही जिल्ह्यातील शिक्षक, राज्यातील शिक्षक जे काही आपली पोस्ट टाकतात, व्हिडिओ टाकतात, ते बघून त्यातूनही मार्गदर्शन घेऊन आपल्या मुलांनाही आपल्याला मार्गदर्शन करता येतं आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी विनोबा ऍपचा खूप खूप उपयोग होईल, हेच मी त्यांना सांगेल.
1: वा, धन्यवाद. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून आणि यापुढेही आपल्या हातून असंच सत्कार्य घडत राहावं आणि असेच हजारो विद्यार्थी आपण छान घडवावेत अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारणगाव खडक या ठिकाणून आलेल्या श्रीमती छाया नेहरे मॅडम यांच्याशी. कार्यक्रमात आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत.

0: तो आपके पास है, फिर क्यों आप उदास हैं?
1: कितने ही हो

run, run, run, run, run, run, run, run, run, run.

मंडळी नमस्कार. आणि काय हो, गीत प्रतिमेच्या सुरुवातीलाच इतके रोग पहा ना. दिल में दर्द रहता है, भूख नहीं लगती, प्यास नहीं लगती, जिया तलमलाता है, रब याद आता है. तो इतका की देव आठवतो म्हणे. बापरे, आता इतक्या साऱ्या तक्रारी आहेत तर माणसानं काय करावं? त्यानं सरळ उठावं आणि डॉक्टरकडे जावं. डॉक्टरांना आपली सगळी रामकहाणी सांगावी, कर्मकथा सांगावी. डॉक्टरपासून काहीही लपवायचं नसतं. लपवायचं तर नसतंच, उलट त्यांनाच काही सांगायचं असतं. त्यांनाच शुभेच्छा द्यायच्या असतात डॉक्टर्स डेच्या. सो हॅपी डॉक्टर्स डे. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आम्ही सगळे घेऊन आलो आहे आज तुमच्याकडं हृदयाचा रोग. दिल का मर्ज, तुम्ही सांगा डॉक्टर, तुम्ही सांगा, आखिर इस दर्द की दवा क्या है.

मागं डॉक्टर आणि इंजिनियर या दोन प्रोफेशन्सची क्रेजच होती मित्रांनो. तशी ती आजही आहे म्हणा, कारण मित्रांनो शरीर म्हटलं की व्याधी आलीच आणि रोग म्हटलं की डॉक्टर आलेच. डॉक्टरकडं आपण गेल्यावर काय होतंय हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. मग आपण सांगतो अमकं दुखतंय, तमका त्रास होतोय, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, धडधडते छाती, बाकी सगळं ते ऐकून घेतात. पण छाती, हृदय किंवा दिल म्हटलं की ते अलर्ट होतात, कारण मंडळी ये दिल का मामला है. आणि कसं आहे ना की दिल तो है दिल, याचा बरवासा कोणी द्यावा हो, इसका ऐतबार क्या कीजिए.

माणसाचा चेहरा म्हणजे भावनेचा आरसा जणू, आणि त्यातसुद्धा डोळ्यांना फार महत्त्व असतं. आँख है तो जान है असं आपण म्हणतो. डोळ्याचे एक डॉक्टर विनोदानं म्हणतात की आँख का पेशंट ही ऐसा होता है जो डॉक्टर को ही आँखें दिखाता है. आणि पेशंटचे डोळे हेच तर डॉक्टरांच्या व्यवसायाचं साधन असतं. त्यामुळे रुग्णाचे डोळे तपासताना त्यांना म्हणजे डॉक्टरांना नक्की वाटत असणार काय, तेरी आँखों के सिवा इस दुनिया में रखा क्या है.

एकदा एका पेशंटला विचारलं, काय त्रास होतोय तुम्हाला? त्यावर पेशंट म्हणाला, काय सांगू डॉक्टर, तडप ये दिन रात की, कसक ये बिन बात की. आणि वर हेही त्याने विचारलं डॉक्टरांना की भला ये रोग है कैसा. डॉक्टर, हब तो बता दे, हब तो बता दे. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही पेशंटचं नावही ओळखलंच असेल ना? बरोबर, पेशंटचं नाव आहे हाम्रपाली.

जुने सिनेमे म्हणजे आपला वीक पॉइंट मित्रांनो. या सिनेमात एक सीन पहा हमखास असायचा. पेशंट बेडवर पडलेला, डॉक्टर किंवा वैद्य अगदी गंभीर चेहऱ्यानं स्टेथोस्कोप लावून तपासतायत. मग कानातून स्टेथो काढून जड आवाजात सांगतायत, अभी ने दवा की नहीं दुआ की जरूरत है. हा डायलॉग नवीन सिनेमात नसतो. काय असतं मग? फुले डॉक्टरच म्हणतात, सब ठीक है, बस थोडा दिल का ख्याल रखिए. आणि इथंच तर प्रॉब्लेम आहे मित्रांनो. अहो सगळे ऐकतील पण दिल दिल है के मानता नाही.

बऱ्याच वेळा दर्द आपला असतो आणि दवा डॉक्टरांची, पण इश्काची मात्र तऱ्हाच वेगळी असते बरं का. जो दर्द देतो तोच दवाही देतो. आता पहा ना, तो हकीम होऊन यावे, एकांती औषध द्यावे, एकांती औषध द्यावे. मला वाटतं यापुढचं जे काही असेल ना ते तुम्हीच ऐकलेलं बरं बुवा, नाही का. कशी केलीस माझी दैना.

ऐकलीत नाही दैना मंडळी, अशीच दैना आपली अनेक रोगांमुळे होत असते. लठ्ठपणासुद्धा बदलत्या लाईफस्टाईलचाच एक परिणाम आहे. बदललेल्या जीवनशैलीची ती देन आहे. नको ते फूड, नको ते आणि नको त्या वेळेसचं खाणं, मग वजन तर वाढणारच ना. तेव्हा श्रोते हो, खाण्यावर कंट्रोल पाहिजेच. रोज जर आलू की भाजी, बैंगन का भरता, तो डॉक्टर क्या करता.

खरं तर पेशंटची वेदना कमी व्हावी, त्याच्या पेन्स कमी व्हाव्या, हाच डॉक्टरांचा हेतू असतो. औषध देण्यामागं तो उद्देशही असतो. पण समजा कुणी दर्द कमी होण्याऐवजी तो आणखी वाढावा अशी औषधं देत असेल तर? खरं नाही ना वाटत? हे ऐका म्हणजे खरं वाटेल आणि कळेलही. दर्द बढताही रहे, दर्द बढताही रहे ऐसी दवा देते हैं.

माणसाच्या रोगावर जशी अनेक औषधं असतात ना, त्यात आता संगीतोपचारसुद्धा आहे, म्युझिक थेरपी. म्युझिक थेरपी तुम्ही ऐकली असेल, कदाचित अनुभवलीसुद्धा असेल. वेगवेगळे राग वेगवेगळ्या मानसोपचारात ऐकवले जातात. संगीत वेदना कमी करतं. डिमेन्शिया, स्ट्रोक, अल्झामायरसारख्या आजारात संगीत हे का डॉक्टरचेच काम करतं. टेन्शन कमी होते. अरे हो, टेन्शनवर आणखीन एक उपाय आहे बरं का, चंपीवाला. चंपीवाला म्हणजे मस्त डॉक्टर. अहो मस्त आहे तो, काहे घबराय.

तर मित्रांनो, पृथ्वीवरच्या या देवदूतांना अर्थात डॉक्टर्सना देऊया आपण शुभेच्छा डॉक्टर्स डेच्या. मी रामचंद्र कुलकर्णी घेतोय तुमचा निरोप या भागात. पण त्याआधी उत्तम आरोग्य आणि निरोगी आयुष्यासाठी एक छोटंसं प्रिस्क्रिप्शन. होय, हे प्रिस्क्रिप्शन माझं नाही आहे बरं का, तर ते आहे डॉक्टर किट्टी केलीचं. गमछोड के मना ओरंगलेली और मान लो जो कहे किट्टी केली.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि शैलेश लेले सर यांनी एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतला, ते म्हणजे सगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉरेन लँग्वेज शिकवल्या जातात. त्यातल्या जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषांमध्ये त्यांचं विशेष असं काम आहे. ऑनलाईन पद्धतीने या दोनही भाषा शिकवल्या जातात आणि अतिशय नाममात्र दरामध्ये सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी हे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर ह्या कार्यक्रमामध्ये आपण विविध व्यक्तींशी गप्पा मारत असतो, त्यामध्ये काही शिक्षक असतात, काही विद्यार्थी असतात, तर काही त्यांचे पालक असतात. तर आज सुद्धा माझ्यासोबत पुण्याची तनुश्री वनकटे ही विद्यार्थिनी आहे, जी लक्ष्मणराव आपटे प्रशाळा पुणे इथून आपल्याशी जोडली गेलेली आहे. ती आता सध्या इयत्ता 10वीला आहे, 10वीचे बोर्डाचे पेपर तिचे सुरू होत आहेत आणि तिच्या 2 लेवल जर्मन भाषेतल्या पूर्ण झालेल्या आहेत. तर आज तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. जर्मन भाषा शिकण्याचा अनुभव नेमका तिचा कसा होता हे तिच्याच कडून जाणून घेणार आहोत. तर तनुश्री, अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: कशी आहेस तू आणि कसा चालू आहे अभ्यास?
1: अभ्यास तर चांगला चालू आहे.
0: बर, आपण येऊया फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या विषयाकडे. तर तू कितवीत असताना तुला नेमकं ह्या कोर्स बद्दल समजलं?
1: मी जेव्हा 8वीत होते तेव्हा जर्मनची परीक्षा असे काही असते ऑनलाईन म्हणून, ते तेव्हा समजलं आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम जर्मन मध्ये ऍप्लिकेशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं.
0: बर, हो. तुझ्या बरोबर काही मैत्रिणी पण होत्या की तू एकटीनेच भाग घेतला होता?
1: माझ्यासोबत माझ्याच वर्गातील दुसऱ्या मुली पण होत्या, माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांनी पण भाग घेतला पण त्यांनी लेवल 1 नंतर जास्त काही केलं नाही. त्यांनी तिथपर्यंत केलं पण केलं त्यांनी पण फ्रेंच मध्ये होतं, कोणी कोणी जर्मन मध्ये होतं, दोन्ही मध्ये होते.
0: अच्छा, बरोबर. म्हणजे हाल तुला कळलं की अशा पद्धतीचा कोर्स आहे, तुला नेमकं का बरं त्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं असं वाटलं?
1: सर्वप्रथम सगळ्यांना, आपण सर्वांना उत्सुकता असते किंवा कुतूहल असतं की कोणती तरी भाषा शिकावी. तसंच एक कुतूहल होतं की जर्मन या देशाबद्दल तिथले लोकांसोबत जर कनेक्ट व्हायचे तर ती असते भाषा. मग भाषा कोणती जर्मनची? मग जर्मन. म्हणून मग जर्मन ही भाषा मी शिकायचं ठरवलं.
0: अच्छा.
1: आणि शाळेतील शिक्षकांनी, आई वडिलांनी, प्रिन्सिपलनी पण प्रोत्साहन दिलं म्हणून चालू केलं शिकायला.
0: बरोबर. त्यातले काही अवघड अशा गोष्टी काही तुला वाटल्या का?
1: सगळ्यात आधी भीती होती की आपल्याला शिकताना काही अडचणी येतील का, आपण शिकू शकू का, पण नंतर नंतर जसे त्यांचे ऑनलाईन क्लास बघितले त्यानंतर जरा भीती गेली, त्यांनी मराठीतून सांगितलेलं समजायला लागलं आणि मग जर्मन शिकणं सोपं जर आपण केलं तर असं वाटलं.
0: वा वा वा. आणि ते शिकत असताना काय गमती जमती झाल्या त्याबद्दल काही सांगू शकतेस का?
1: म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला साधारण मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश या भाषा माहिती असतात, पण जर्मनचे जेव्हा नवनवीन शब्द ऐकले, म्हणजे थँक्यू साठी डँके असेल किंवा गुड मॉर्निंग साठी गुटेन मॉर्जिन, त्या शब्दांचं कुतूहल वेगळंच वाटलं आणि ते शब्द ऐकायला छान वाटले, शिकायला मजा आली, आनंद भेटला.
0: बर, आणि मग पहिल्या लेवलला किती मार्कांनी पास झाली तू?
1: पहिल्या मध्ये 49 होते, माझा दादा 50 होता आणि मी 49 ला होते.
0: बर, तुझ्या भावानी पण ऍडमिशन घेतलं होतं का?
1: हो, त्यांनी पण केलं होतं.
0: क्या बात आहे, किती छान. आणि मग दुसऱ्या लेवलला आली, मग पुढच्या लेवल मध्ये थोडस अजून काही टफ वाटलं किंवा काही हार्ड वाटलं?
1: हो, सुरुवातीला वाटलं होतं की वाक्य बोलायची कशी हे सगळं वाटलं, पण नंतर जसे जसे व्हिडिओ बघितले तस तस ते हळूहळू सोपं वाटत चाललं.
0: आणि मग ही भाषा शिकत असताना तू याचा सराव कसा करत होतीस? कारण आपल्याकडे तर काही सगळ्यांना ही भाषा बोलता येत नाही, त्यामुळे मग तुला काही अडचणी आल्या का प्रॅक्टिस करताना आणि कसा सराव केलास तू?
1: अडचणी आल्या की म्हणजे खरं याचा, म्हणजे आपण एखादं वाक्य घेतलं तर त्याचा काय अर्थ असेल ते शोधायला व्हिडिओ पाहिले, मग व्हिडिओ मधून थोडं थोडं कळत गेलं, पण नेमकं आपण उच्चारतोय ते बरोबर आहे का ते समजत नव्हतं. मग प्रोनाऊन्सिएशनचे व्हिडिओ बघितले, मग हळूहळू समजत गेलं. सुरुवातीला अवघड वाटलेलं सगळं, पण व्हिडिओ वगैरे बघून सोपं वाटलं.
0: अच्छा, बर. आणि मग शाळे व्यतिरिक्त किंवा कोर्स व्यतिरिक्त तू याची प्रॅक्टिस कधी आणि कशी केली?
1: म्हणजे दिवसातून कमीत कमी अर्धा एक तास जर्मन विषयाचे, म्हणजे कंटाळा आला इतर विषयांचा अभ्यास करून, शाळेचा 10वीचा अभ्यास करून कंटाळा आला की फोन बघण्यापेक्षा एखादा व्हिडिओ ओपन करायचा, तो ऐकायचा, तसं चालू होतं.
0: अरे वा, बर बर. तुला स्वतःचं नाव किंवा सेल्फ इंट्रोडक्शन हे जर्मन भाषेमध्ये देता येतं का?
1: हो, येतं.
0: तू आम्हाला ऐकवशील का काही वाक्य?
1: हो, नक्कीच. गुटेन नॅच मिटॅग, माय नेम इज इट तनुश्री शुभांगी उत्तम वनकटे, इट्स बीन इन डेन 10 क्लास, इच वोना इन पुणे, इच लर्न जन न्यून डिंग ऑन वर्षिया इमर मी झू वर्बसेरान डँके.
0: अरे वा मस्त वाटलं ऐकायला.
1: थँक्यू.
0: बरं, मग तू 2 लेवल पास केल्या, मग घरच्यांचं कसा होता तुला रिस्पॉन्स, काय वाटलं त्यांना?
1: सगळ्यात आधी मी जेव्हा सांगितलं की असं असं शाळेत आहे की कोणती तरी जर्मन किंवा फ्रेंच दोन्हीतली एक भाषा शिकायची आहे, घरच्यांना आनंद झाला. त्यांना वाटलं की चला आता काहीतरी नवीन करते ही. मग त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर दादा पण म्हणला की मला पण येता येईल का, मग तोही आला. म्हणून जास्त आनंद मिळत चालला. दोघे मिळून मिळून शिकत गेलो, एकत्र अभ्यास करायला लागलो, एकमेकांना प्रश्न विचारायला लागलो, उत्तर द्यायला लागलो. आणि घरच्यांनी पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सपोर्ट केला या सगळ्याला.
0: अच्छा, बरोबर. तुला काय वाटतं म्हणजे आता ही जर्मन भाषा शिकल्याचा तुला पुढे भविष्यामध्ये काय फायदा होऊ शकतो?
1: सगळ्यात आधी जर म्हणलं तर जर्मन या देशाविषयी सगळ्यांना कुतूहल आहे, तसं मला पण आहे. त्याचा करिअरमध्ये फायदा होऊ शकतो. ती लँग्वेज मध्ये आपण नंतर खूप काही करू शकतो. त्या देशात गेल्यावरती त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर त्यासाठी करिअरसाठी महत्वाचं म्हणजे होऊ शकतो फायदा त्याचा.
0: बरं,
1: टीचिंग फील्ड वगैरे.
0: आता तुझ्या 10वीच्या असंही बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत, आणि मग तुला 11वीला कुठल्या शाखेत जाण्याची इच्छा आहे, काय इच्छा आहे तुझी?
1: सध्या तरी सायन्स.
0: बरं. आणि अभ्यासा व्यतिरिक्त तू काय छंद जोपासतेस किंवा तुझ्या काय आवडीनिवडी आहेत, त्याबद्दल काय सांगशील?
1: सगळ्यात आधी जर्मन तर शिकतेस, त्याचबरोबर गिटार पण शिकते. गिटार शिकून झालंय माझं.
0: वा वा.
1: अजून भरतनाट्यमचा पण क्लास चालू आहे. भरतनाट्यम झालंय, कम्प्युटरचे क्लास त्याचबरोबर येणार असतातच. हे सगळं चालू आहे सध्या तरी. ड्रॉइंग पण चालू आहे.
0: वा वा, बरं. आणि 10वीच्या सुट्ट्यांमध्ये कुठे जायची इच्छा आहे किंवा काय ती सुट्टी कशी युटिलाइज करायची तुझ्या डोक्यात आहे?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किल्स डेव्हलप करायचे. त्यासाठी वेगवेगळे क्लासेस पण जॉईन करायचे. आणि जे असतं की सुट्ट्यांमध्ये सगळ्यात आवडीचं, ते म्हणजे गावी जाणं, फिरायला जाणं. ते सगळं करायचंय, फिरायला जायचंय.
0: बरं, कुठे जायचंय?
1: सध्या तरी कर्नाटक, केरळ, साऊथ साईडला.
0: बर.
1: हा,
0: क्या बात आहे. बरं, तुला तुझ्या सगळ्या ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींना काही सल्ला द्यावा असा वाटतो का की फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे, ती भविष्याची गरज आहे, या संदर्भामध्ये तुला काय सांगायला आवडेल?
1: मी असं म्हणेन की आपली मातृभाषा ही आपल्यासाठी प्रिय असते आणि त्याच्यावर आपलं प्रेम तर पाहिजेच. पण जर आपण इतर भाषा शिकलो तर त्या नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील. आणि आपण देखील इतर भाषा शिकल्या पाहिजे. आणि एखादी भाषा शिकायला हे वय असं नसतं की याच वयात शिकली पाहिजे किंवा काय. आपण कोणत्याही वयात कोणतीही भाषा शिकली पाहिजे. त्यामुळे केवळ आपल्याला ती भाषा येत नाही तर त्या देशातील जे संस्कृती परंपरा आहेत त्या सगळ्या गोष्टी पण त्या भाषेमार्फत आपल्यापर्यंत पोहोचतात.
0: अगदी बरोबर, आणि किती छान सांगितलंस तू. या व्यतिरिक्त ज्यांनी हा कोर्स अवेलेबल करून दिला आणि तोही इतक्या माफक दरामध्ये आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी, तर त्यांना तुला काही वोट ऑफ थँक्स द्यायला आवडेल का?
1: हो, म्हणजे जर आपण बाहेर बघितलं तर या क्लासेसची फी, म्हणजे एखादी भाषा शिकायच्या क्लासेसची फी ही जवळजवळ जास्त असते. पण जेव्हा मला सर्वप्रथम कुलकर्णी मिसेस आमच्या शाळेतल्या आणि सोनावणे सर आहेत लोहाचे, त्यांनी सांगितलं की फीचं काही नाही, फी कमी आहे, तेव्हा सगळ्यात चांगलं वाटलं. की म्हणजे असं कोणीतरी आहे की जे लक्ष देते, की ज्याला माहिती आहे की एखाद्याला भाषा शिकायची आहे त्याच्या ह्याच्यावरती, मग ते शिकण्यासाठी चांगलं वाटलं. म्हणजे कमी पैशात, कमी दरात शिकायला चांगलं वाटलं ते.
0: मग हा कोर्स त्यांनी जो काही अवेलेबल करून दिलाय तो चांगला आहे असंच तुला म्हणायचंय?
1: हो, मी म्हणेन की यामुळे आपल्याला एक नवीन भाषा शिकता येते. त्या बरोबरीने आपल्या शाळेमुळे आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळते आणि म्हणून मग ती भाषा शिकायला पण मजा येते, चांगलं वाटतं आणि आनंद मिळतो एक वेगळ्या प्रकारचा. आणि आयुष्यात त्याचा नक्कीच पुढे फायदा होईल.
0: बरं, आता 2 लेवल तर तुझ्या झाल्या आहेत पूर्ण जर्मन भाषेच्या, आता पुढे तुला काय करायची इच्छा आहे त्यामध्ये?
1: अजून पुढे मला जेवढे लेवल आहेत, म्हणजे 5 का काहीतरी लेवल आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेत मला. त्या लेवल पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये अजून काही स्किल्स डेव्हलप करता येतील का, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन करण्यासाठी काही टिप्स असतील का, त्या सगळ्या डेव्हलप करायच्यात. आणि नक्कीच मला त्या भाषेमध्ये प्रभुत्व मिळवायला आवडेल आणि काहीतरी करिअर रिलेटेड पण करायला नक्कीच आवडेल. आणि एकदा तरी जर्मन मध्ये जाऊन जर्मनी बोलायची.
0: क्या बात आहे. बरं, मग फ्रेंच भाषा शिकण्याचा काही मानस आहे का तुझा?
1: हो, फ्रेंच भाषा शिकायचं आवडेल मला शिकायला. त्याच्यासाठी पण मी नक्कीच प्रयत्न करेन की फ्रेंच पण शिकता येईल. करेन मी आता.
0: वा, नक्कीच.
1: मी सगळ्यात आधी फ्लोवाला आणि विश्वास रेडिओला धन्यवाद बोलेल, कारण आणि आमच्या लक्ष्मण रावटे प्रशालेला, कारण की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि खरंच ही भाषा शिकताना फार जास्त आनंद भेटला, माहिती मिळत गेली, ज्ञान वाढत गेलं, ज्ञानात भर पडत गेली. त्यामुळे फ्लोआचे, रेडिओ विश्वास रेडिओचे आणि शाळेचे आणि आमच्या कुलकर्णी मिसचे पण थँक्यू म्हणेन मी.
0: वा वा वा, धन्यवाद तनुश्री. आज तू वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलीस, आमच्याशी गप्पा मारल्या आणि तुझ्या 10वीच्या बोर्डाच्या पेपरमधून तू खरं तर आमच्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल तुझे विशेष आभार आणि 10वीच्या सगळ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढच्या संपूर्ण करिअरसाठी तुला ऑल द व्हेरी बेस्ट आणि छान शिक, छान मोठी हो आणि अशाच तुझ्या सगळ्या छंद जोपासत राहा आणि वेगवेगळ्या भाषा शिकत राहा असंच मी म्हणेन. थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन यामध्ये तुम्ही जर्मन आणि फ्रेंच भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकता. त्यामध्ये वयाचं कोणतंही बंधन नाही. अतिशय माफक दरामध्ये तुम्ही ह्या दोन्ही भाषा अगदी घर बसल्या शिकू शकता. ह्याच कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे इथे इयत्ता 10वीमध्ये शिकत असलेल्या तनुश्री वनकटे हिच्याशी. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते.